0: अतिथिरूपेण भागं ग्रहीष्यति। इतः पूर्वं प्रधानमन्त्रिणा पञ्चदशोत्तरद्विसहस्रतमे वर्षे सेशल्स् देशस्य भ्रमणं कृतमासीत्। विदेशमन्त्रालयेन विज्ञप्तौ उक्तं यत् भारतीयरक्षाबलानाम् एकं दलं भारतीयनौसेनायाः द्वाभ्यां नौकाभ्यां सह उत्सवे भागं गृह्णीयात्। यात्रासमये प्रधानमन्त्री सेशल्स् देशस्य राष्ट्रपतिना डॉ पैट्रिक हर्मिनी इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति, द्विपक्षीय सहकार्यस्य सम्पूर्णसमीक्षां करिष्यति, अथ च परस्परहितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचाराणाम् आदानप्रदानं करिष्यति। प्रधानमन्त्री सेशल्स् देशस्य राष्ट्रियसभायाः सम्बोधनञ्च करिष्यति, प्रवासीभारतीयैः सहापि संवादं करिष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य नवदिल्ल्यां नार्को समन्वय केन्द्रे दशमशीर्षस्तरीय संगोष्ठ्याः अध्यक्षतां करिष्यति। मादकद्रव्यनियन्त्रण अभिकरणद्वारा आयोजिते अस्मिन् सत्रे केन्द्रीयमन्त्रालयानां राज्यसर्वकाराणां मादकद्रव्यविधिप्रवर्तनसंस्थानाञ्च प्रतिनिधयः एकत्रिताः भविष्यन्ति, येन देशे सर्वत्र मादकद्रव्यव्यापारस्य मादकद्रव्यस्य दुरुपयोगस्य च निवारणार्थं प्रयत्नानां समीक्षायाः सुदृढीकरणञ्च भविष्यति। अस्मिन् अवसरे श्रीशाहः मादकद्रव्यनियन्त्रणविषयम् अग्रिमकार्ययोजनप्रतिवेदनञ्च विमोचयिष्यति। वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूषगोयलः अवदत् यत् भारत यूके व्यापक आर्थिक व्यापारसन्धिः वैश्विक अर्थव्यवस्थायाः समर्थनाय बलगुणकस्य कार्यं करिष्यति। ह्यः लंदन नगरे भारत वैश्विक मञ्चस्य यूके भारत सप्ताहं सम्बोधयन् श्रीगोयलः अवदत् यत् युनाइटेड किंगडम्स देशेन सह कृत मुक्त व्यापार सन्धिः अद्यावधि भारतस्य सर्वाधिक व्यापक सन्धिः वर्तते। अस्मिन् मासे एकविंशति दिनांके आयोजितायाः नीट यूजी पुनः परीक्षायाः अस्थायी उत्तरकुञ्जीनां दर्शनार्थं प्रश्नान् आह्वानं कर्तुं च राष्ट्रियपरीक्षणसंस्थायाः गवाक्षम् उद्घाटितं वर्तते। एनटीए इत्यनेन घोषितं यत् उत्तरकुञ्जिका www.neet.nta.in इत्यत्र उपलभ्यते। छात्राः अस्य मासस्य 28 दिनाङ्कपर्यन्तं प्रतिप्रश्नं 200 रूप्यकशुल्कं दत्त्वा प्रश्नान् आह्वानं कर्तुं शक्नुवन्ति। यदि आह्वानं स्वीकृतं भवति तर्हि एतत् शुल्कं पूर्णतया प्रतिदेयं वर्तते। सर्वकारेण औद्योगिक व्यापारिक द्रव अनिल इन्धनस्य आपूर्तिविषये सर्वाणि क्षेत्रीय प्रतिबन्धनानि दूरीकृत्य पश्चिम एशिया संकटात् पूर्वं प्रचलितस्तरं यावत् आपूर्तिं पुनः स्थापितं वर्तते। वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिः जॉर्ज रोड्रिगेज़ः घोषितवान् यत् द्वयोः शक्तिशाली भूकम्पयोः मध्ये मृतानां संख्या 88+100 अभवत्। सहस्रशः जनाः घातिताः, 200+ जनाः अद्यापि भूकम्पग्रस्ते प्रदेशे एव परिलग्नाः सन्ति। इति वार्ताः।
1: ಎಫ್ಎಂ 100.6ರಲ್ಲಿ ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರ, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ.
2: ಸಿಲೆಬಸ್ ಗೂ ಮೀರಿದಂತಹ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಎಂಬಿಎ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ವಿದ್ಯಾವರ್ಧಕ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮೈಸೂರು. ಇಲ್ಲಿ ಫಿನಾನ್ಷಿಯಲ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್, ಹೆಚ್ಆರ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಅನಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸಪ್ಲೈ ಚೈನ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲೈಸೇಷನ್ ಕೋರ್ಸಸ್ ಗಳು ಲಭ್ಯ. ಡೆಹ್ರಾಡೂನ್ ನಿಂದ ಸಿಂಗಾಪುರ್ ವರೆಗೆ ಸ್ಕಿಲ್ ಬೇಸ್ಡ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಟೂರ್ ಕೂಡ ಲಭ್ಯವಿದೆ. ವಿಸಿಟ್ ವಿದ್ಯಾವರ್ಧಕ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಗೋಕುಲಂ 3rd stage, ಮೈಸೂರು, ಆರ್ ವಿಸಿಟ್ vvce.ac.in.
3: ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ, ಇಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ನಾಟಕ ಬಂಗಾರದೊಡವೆ ಬೇಕೆ ನೀರೇ.
4: ಮುಂಚೆಲ್ಲ ನಮ್ ದುಡಿಮೆನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿತಾಯ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಡವೆ ಮಾಡಿಸಿಡ್ತಿದ್ವಿ, ಅವು ಆಪತ್ಕಾಲದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರಲಿ ಅಂತ. ಮುಂದೊಂದು ದಿನ ಮಕ್ಕಳು ಮದುವೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನೇ ಮುರಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಪಾಲಿಶ್ ಮಾಡಿಸಿ ಹುಡುಗಿ ಕೊಡ್ತಿದ್ವಿ.
3: ತಪ್ಪದೇ ಆಲಿಸಿ ಇಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ನಾಟಕ ಬಂಗಾರದೊಡವೆ ಬೇಕೆ ನೀರೇ.

0: 7:45ಕ್ಕೆ ನಂದಾದೀಪ ಅವರಿಂದ ಸಣ್ಣ ಕಥೆಯನ್ನ ಕೇಳಲಿದ್ದೀರಿ. ಮಲ್ಲಿಯ ನಾಳೆಗಾಗಿ 8:00ಗೆ ಸಂಧ್ಯಾರಾಗ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರ FM 100.6. ಸಮಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ 6:20. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
1: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ. ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿ ಝಾಃ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹಃ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾನಾಂ ವಿರುದ್ಧಂ ಸಂಯುಕ್ತ ಸಂಘರ್ಷಸ್ಯ ಆಹ್ವಾನಂ ಕೃತವಾನ್. ತೇನ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಯತ್ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾನಾಂ ವಿಭೀಷಿಕಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸುರಕ್ಷಾಯಾಃ ಯೂನಾಂ ಭವಿಷ್ಯಸ್ಯ ಕೃತೆ ಚ ಸಂಕಟಂ ಜನಯತಿ. ಅಯೋಧ್ಯಾಯಾಃ ರಾಮ ಮಂದಿರ ದಾನ ರಾಶಿ ಸ್ಥೇಯ ಪ್ರಕರಣೆ ಅಷ್ಟೌ ಜನಾಃ ನಿಗಡಿತಾಃ. ಪೆಕ್ ಸಿಲಿಕಾ ಸಂಧೌ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿಮತ್ತಾ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾಯೈ ಭಾರತೇನ ಸಹ ಚತುಃತ್ರಿಂಶತ್ ದೇಶಾನಾಂ ಹಸ್ತಾಕ್ಷರಂ ಜಾತಂ. ಮೊಹರಂ ಪರ್ವಣಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಹಜರತ್ ಇಮಾಂ ಹುಸೇನಸ್ಯ ತ್ಯಾಗಾಃ ಸಂಸ್ಮೃತಾಃ. ಅಪಿ ಚ ಕ್ರೀಡಾವಾರ್ತಾಸು. ಯುಎಸ್ ಓಪನ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾಯಾಂ ಭಾರತಸ್ಯ ಯುವಾ ಕ್ರೀಡಕಃ ರೌನಕ್ ಚೌಹಾನಃ ಚೀನೀ ತೈಪೆ ಕ್ರೀಡಕಂ ಚೌ ತ್ಯೆಂಚೇನ್ ಇತ್ಯಮುಂ ಪರಾಜಿತ್ಯ ಪ್ರಾಗುಪಾತ್ಯ ಚಕ್ರಂ ಪ್ರಾವಿಶತ್. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಶದೀಕೃತ್ಯ. ಗೃಹಮಂತ್ರಿಣಾ ಅಮಿತ್ ಶಾಹೇನ ಅದ್ಯ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾನಾಂ ವಿರುದ್ಧಂ ಸಂಯುಕ್ತ ಸಂಘರ್ಷಸ್ಯ ಆಹ್ವಾನಂ ವಿಹಿತಂ. ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾನಾಂ ಪ್ರಕೋಪಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸುರಕ್ಷಾಯೈ ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ಥಿರತಾಯೈ ಆರ್ಥಿಕ ಹಿತಾಯ ಯೂನಾಂ ದೇಶಸ್ಯ ಚ ಭವಿಷ್ಯಾಯ ಭಯಂ ಜನಯತಿ. ಸಹ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ನೇತೃಭ್ಯಃ ಯುವಭ್ಯಃ ಮಾತೃಭ್ಯಃ ಅಸ್ಯ ಸಂಘರ್ಷಸ್ಯ ಕೃತೆ ಏಕಸ್ಮಿನ್ ಮಂಚೆ ಆಗತ್ಯ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ತುಂ ಚ ಆಗ್ರಹಂ ಅಕರೋತ್. ಶ್ರೀ ಶಾಹಃ ನವದಿಲ್ಯಾಂ ನಾರ್ಕೋ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಕೇಂದ್ರಸ್ಯ ದಶಮ ಶೀರ್ಷಸ್ತರೀಯ ಸಭಾಂ ಅಭಿಸಂಬೋಧಯನ್ ಏತಾನಿ ವಕ್ತವ್ಯಾನಿ ಪ್ರಾಯಚ್ಛತ್.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: ಶ್ರೀ ಶಾಹಃ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಚತುರೋತ್ತರ ದ್ವಿಸಹಸ್ರತಃ ಚತುರ್ದಶಾಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರ ಪರ್ಯಂತಂ ಅಧಿಕಾರಿಣಃ ಪ್ರಾಯಃ 26 ಲಕ್ಷ ಕಿಲೋಗ್ರಾಂ ಮಿತಂ ಸಂಶ್ಲೇಷಿತ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾಣಿ ಗೃಹೀತವಂತಃ. ತಸ್ಯಾಪೇಕ್ಷಯಾ ಚತುರ್ದಶಾಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರತಃ 26 ಲಕ್ಷ ಪರ್ಯಂತಂ ಗೃಹೀತಾನಿ ಸಂಶ್ಲೇಷಿತ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾಣಿ 8.1 ಮಿಲಿಯನ್ ಕಿಲೋಗ್ರಾಂ ಮಿತಂ ಯಾವತ್ ವರ್ಧಿತಂ. ಸಹ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾಣಾಂ ವ್ಯಾಪಾರಸ್ಯ ವಿರುದ್ಧಂ ಸರ್ವಕಾರಸ್ಯ ಅಭಿಯಾನಂ ಅವಿರತಂ ಪ್ರಗತಿಂ ಕುರ್ವದಸ್ತಿ ಇತಿ ಅಂಕೈಃ ಜ್ಞಾಯತೆ. ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾಣಾಂ ನಿವಾರಣಸ್ಯ ಪ್ರಯತ್ನಾನಾಂ ವಿಷಯೆ ಶ್ರೀ ಶಾಹಃ ಅವೋಚತ್ ಯತ್ ನಾರ್ಕೋಟಿಕ್ಸ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಬ್ಯೂರೋ ಇತ್ಯನೇನ ಮಾದಕ ದ್ರವ್ಯಾಣಾಂ ಅಪರಾಧ ಸಂಬದ್ಧಾನಾಂ ಸೂಚನಾನಾಂ ಸಮಯೋಚಿತ ಆದಾನ ಪ್ರದಾನಾರ್ಥಂ ಅನೇಕಾನಿ ಆನ್ಲೈನ್ ಪಟಲಾನಿ ವಿಕಸಿತಾನಿ ಸಂತಿ.
2: पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದ್ಯ ಅವೋಚತ್ ಯತ್ ನಶಾಮುಕ್ತ ಭಾರತ ಅಭಿಯಾನಂ ಜನಸಹಭಾಗಿತ್ವೇನ ಚಾಲಿತಂ ಜನಾಂದೋಲನಂ ಜಾತಂ. मादक द्रव्य मुक्त भारत निर्माण से महत्व विषय सामाजिक न्याय सशक्तिकरण राज्य मंत्रिण बी एल वर्माया वर्मण लेखम विनिमयी कुर्वन् श्रीमोदी एतत् अवोचत्। उत्तर प्रदेश आरक्षकेन श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासस्य दान राशि स्तेय प्रकरणे एफआईआर इति प्रथम सूचना प्रतिवेदनाधारेण अष्टौ जनाः निगडिताः। इदं तावत् प्राथमिकं प्रतिवेदनं मुख्यमंत्रिणः योगी आदित्यनाथस्य निर्देशने विशेष निरीक्षण दलस्य अनुशंसनानन्तरं पंजीकृतमासीत्। इदं प्रकरणं श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासेन प्राप्तानां उपहाराणां दानानां च स्तेय संबंधिनां आरोपाणां प्रकाशनानन्तरं सम्मुखम् आगतम्। न्यासस्य अनुरोधे मुख्यमंत्रिणा योगी आदित्यनाथेन एकस्य एसआईटी दलस्य गठनस्य आदेशः प्रख्यापितः। न्यासीय सदस्यस्य कृष्णमोहनस्य लिखित अभियोगाधारेण श्रीराम जन्मभूमि आरक्षक केन्द्रे अयम् अभियोगः प्रविष्टः। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। ह्यः वाशिंगटन नगरे आयोजिते द्वितीये पैक्सिलिका शिखर सम्मेलने भारतेन सह अन्यैः चतुःत्रिंशत् देशैः कृत्रिम बुद्धिमत्ता प्रविधीनां विकासाय विश्वसनीय दृढ़ आपूर्ति श्रृंखलायाः निर्माणार्थं अमेरिका नेतृत्वे एकस्मिन् महत्वपूर्ण प्रस्तावे हस्ताक्षरं विहितम्। आर्थिक विषयानाम् अमेरिका उपसचिवः जैक हेलबर्गः अवोचत् यत् एआई अवसरे संयुक्त विवरण इत्यस्य अन्तर्गतं प्रतिभागी देशाः एआई युगे विकासानुकूलं नवीनतानुकूलं च नियामक दृष्टिकोणं प्रति सहमतिं प्रदर्शितवन्तः। प्रतिनिधिभिः सह संवादे श्री हेल वर्गः प्रत्यपादयत् यत् अमेरिका भारतेन सह स्वस्य सहभागितां सुदृढीकर्तुं सोत्साहम् अग्रे आयाति। अस्मिन् शिखर सम्मेलने भारतस्य प्रतिनिधित्वं इलेक्ट्रॉनिक सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयस्य सचिवेन एस कृष्णन महोदयेन अथ च भारतीय उद्योग क्षेत्रस्य प्रतिनिधिभिः कृतम्। अद्य देशस्य विभिन्न भागेषु आशुरा ए मुहर्रम पूर्ण श्रद्धया गंभीर्येण च आचर्यते। अयम् दिवसः पैगंबर मोहम्मदस्य दौहित्रस्य हजरत इमाम हुसैनस्य वीरगतिं संस्मरति। हजरत इमाम हुसैनः कर्बला युद्धे सत्यस्य सदाचारस्य न्यायस्य च रक्षणार्थं स्वप्राणाहुतिम् अयच्छत्। अस्मिन् अवसरे देशे स्थाने स्थाने ताजिया यात्राः निष्कास्यन्ते। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य हजरत इमाम हुसैनस्य त्यागं संस्मृतवान्। सामाजिक अंतर्जालीय माध्यमेन प्रेषिते संदेशे तेनोदीरितं यत् हजरत इमाम हुसैनस्य जीवनं सत्यस्य न्यायस्य च पथि दृढ़तया स्थातुं अद्यापि जनान् प्रेरयति। अत्रावधेयं यत् राष्ट्रीय राजधान्यां देहल्यां जामा मस्जिद निजामुद्दीन ओखला महरौली इत्यादिषु विभिन्न प्रमुख स्थानेषु मुहर्रम यात्राः आयोज्यन्ते। भारतस्य विदेश मंत्री डॉ एस जयशंकर अस्य मासस्य चतुर्विंशति